एकची म्हणा चिवा चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एकची म्हणा चिवा चिवला.

0: हेल्दी लिविंग मीट्स इंडियन ट्रेडिशन. सुनते रहिए हेल्दी रहने की म्यूजिकल परंपरा ओनली ऑन रेडियो नायरा.
1: ये कच्ची मुना चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला. ये कच्ची मुना चिवला.